सुनु वसुदेव ते पगी पानी दे हंत हुदा भये यो सूरी करत जी वशिष्ठा गुरु यो वाता वंदा भये नारायण।